पंडोई पंड उपजे पंडे बाज न कोए नानक पंडे बारो एको सचा सोई जित मुख ससला ये पग